चलो या कर सके ऐ पमाना मख नाना मोशिया वटवाते यान हा कमो ओ वेन मारक वन लव ये पे हा या हे यो हे यो